वेलकम बैक टू 100.4 आकाशवाणी एफएम रेनबो कटक आपण माने अछंती आम सहित आज सकाळर मॉर्निंग अपडेट आपण मानको देवार टाइम हो जाइछि वर्तमान

झुमझुम कर टिके बजे दे झुमका टिके तू तो हले दे झुमझुम कर टिके बजे दे बजे दे बजे दे बजे दे।

सो चली किछि कथा किछि गीत आउ मु अछि मो नालिसा आपनक साथिरे तेबे साथी केबे केबे आमे भाबू कथा हेउची शब्द भळी किंतु कथा हेउची मनर भाषा आउ गीत हेउची आम आत्मार सुर केबे केबे कहा कथा ओठरे हस आणि दिए तो आउ किछि कथा आम आखिरे लुह ठीक जेमती श्रावणर धारा भळी सतरे साथी कथार जादू अछि आउ ए जादू ही आमको केतबळे कहा हृदयर एते पाखकु नै जाए तो पुणी केबे केबे पीरहर यंत्रणारे पूरा छटपट करे